sa, wahe guru ji ki fateh. Ekonkar Satguru Prasad Shlok Mehla Nova Guna Govinda Gayo Nahi Janama Katakin Kaho Nanaka Har Bajamana Jai Bida Jal Unko Meen Bikya Siyo Kahe Ratiyo Nimaka Na Hoi Udaas Kaho Nanaka Baja Harmana Pare Na Jamaki Faas Baranapo Unko Hi Gayo Lina jaha ntana jita Kaho nanaka bhaja harmana Oda jata hi bita Birda baho suje nahi Kalapahuchyo ana Kaho nanaka narabhavare kiyo Na bhaje bhagavan Dhanadara supana sagala Jena supane harmana E mana kacha sagi nahi, nanaka sachi jana, pati udarana beharana, hara anata ke nata, koho nanaka te janiye, sada basata tamasata, antana dana jio to ko dio, antasio lehigina, koho nanaka narabhavare, abakio dobatanina antana dana supe suka dio origio suke dama kaho nanaka sunare mana simbarata kahi narama saba suka data ramahe dusara nahi koi kaho nanaka sunare mana te simbarata kato hoi Jai Simrata Gatapaye Te Bhaja Rete Mita Koho Nanaka Sunare Mana Oda Gata Hinita Pancha Data Ko Tana Rajyo Janu Chutara Sujana Jai Te Upaje Nanaka Lina Tahe Me Mana Gata gata me harju base, santana kahil bukara, koho nanaka te bhajamana, bo nida utare para, suka duka jay parasanahi, lobamo abhimana, koho nanaka sunare mana, so murata bhagavana, ustata ninya nahi jay, Kachana lo sumana Koho nanaka sunare mana Mukata tai ke jana Haraka soga ja ke nahi Beri mita samana Koho nanaka sunare mana Mukata tahi te jana Be kohu ko deta nahi Nahi be mamata ana Koho nanaka sunare mana, gyani tahi bakana, je bikya sagalita ji, lio beke beraga. Koho nanaka sunare mana, te nara mate baga, je maya mamata taji, sabate bahu udas. Koho nanaka sunare mana, te gata brahma nivas, je prani haumeta ji, karate rama pajana. Koho nanaka vo mukata nare, e manasache mana, be nasana durmata harana, kalame harako nama, nina dina Jo nanaka bhaje, safala hoi in te kama, jai bhaga guna gobinda bhajo, karana suno haranama, koho nanaka sunare mana, pare na jama ke dama, jo prani mamata taji, lobamo ankara,
को नानक अपने तारे उरन लेते उदार जे सुपना अरते कना इस जग को जाना ए में कछ सचो नही नानक मिन भगवान निस दिन माया करने प्राणी दो बतनीता कोतन में नानक को नारायण जे चीता जैसे चलते बुद्ध पदा उपजे बिन सनीता जग रचना तसे रची कहो नानक सुनमीता प्राणी कछु न चेती मदमाए के आंदा को नानक बिन हर भजना पर ताहि चम पांदा जो सुख को कच्छते सदा सरन राम की ले को नानक सुन रे मना दुर्लभ मन दे माया करन दवि मूरख लोग अजान को नानक बिन हर बचाओ बिरत जम सिराना जो प्राणी निस दिन बचे रूप राम ते जान हर जन हर अंतर नाही